आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर। औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता। व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला। उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली। या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला। चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं। भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं। भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली। दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं। भारत आणि इटली

एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा जागतिक दर्जाची बंदरं लॉजिस्टिक सुविधा तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणं उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन पायाभूत सुविधा कौशल्य विकास संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव सल्लागार अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार महाआयडी महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील

विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मेपर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड खरा सोना
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी सकाळचे 10 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या दिवसाबद्दल बोलणार आहोत, तीन विशेषांबद्दल सुद्धा बोलणार आहोत आणि त्याचबरोबर युवा तरंग कार्यक्रमात नेहमीप्रमाणेच युवकांच्या आयुष्यात काय चालू आहे आपल्या युवा मित्राशी गप्पा मारणार आहोत आणि रंजक सफरमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय रंजक अशा काही गोष्टी घेऊन आलेले आहे आजच्या दिवसाच्या निमित्ताने. काय आहेत या गोष्टी हे सगळं ऐकायला मिळेल तुम्हाला, पण अर्थातच थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी नवी मराठी गाणी. मराठी गाण्यांचा खजिना घेऊन आम्ही नेहमीच तुमच्यासोबत असतो सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त एफएम गोल्ड वाहिनीवरती. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कशापासून करणार आहोत, एका गाण्यापासून. अर्थातच आजची सगळी जी गाणी असतील ना, त्याच्यात कुठेतरी आपण जे काही बोलतोय त्याचे छोटे छोटे संदर्भ असणार आहेत. कशा प्रकारे ते कळेलच तुम्हाला. काय आहे ना, आपलं जग किती मोठं आहे याची कल्पना आपण सगळे करू शकतोच, माहिती आहेच आपल्याला. हजारो मैलांचं अंतर, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे पेहराव आणि खाण्यापिण्याच्या सवयी. वरवर पाहिलं तर प्रत्येक माणूस वेगळा दिसतो. जगात इतकी वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, व्यक्ती तितक्या प्रकृती, असं आपण नेहमीच म्हणत असतो. पण आपण असा कधी विचार करतो का की माणसात चा अंतरात्मा, ज्याला आपण म्हणतो ना आतला माणूस, आणि त्याच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात एकच असू शकते. निसर्गाने आपल्या सगळ्यांच्या मनात एक अशी भाषा उपजतच दिली आहे ज्याला कोणत्याही शाळा किंवा व्याकरणाची गरज नाही. चला तर मग आज भाषेच्या पलीकडे जाऊन माणसाला माणसाशी जोडणाऱ्या अशाच काही जागतिक गोष्टींचा थोडासा वेध, थोडासा शोध घेऊया, ज्या साता समुद्रापार सुद्धा तंतोतंत सारख्या आहेत.

माणसाच्या किती पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजाला पहिल्यांदा आनंद साजरा करावासा वाटला असेल, मुळात त्याला झाला असेल तो आनंद असेल कशाचा? अन्न मिळाल्याचा की सूर्य उगवल्याचा, पाऊस पडल्याचा की घरामध्ये बाळाचा जन्म झाल्याचा? त्याला जो कोणी शत्रू वाटला असेल त्याला जिंकल्याचा आनंद असेल का तो? माणसाच्या जो कोणी आदिम काळातला जो कोणी माणूस होता आपल्या पूर्वजांपैकी त्यांनी जो काही आनंद व्यक्त केला असेल तो त्याला एकट्याला साजरा करता आलाच नसेल. तो त्याला वाटावा तर लागला असेलच, कारण एकटा किती आनंद साजरा करणार. मग त्याच्या आजूबाजूच्या सोबत्यांना साथीला घेऊन त्यांनी तो व्यक्त केला असणार हे नक्की. कधीतरी त्याला जेव्हा शब्दच येत नसतील तेव्हा त्यांनी घशातून आवाज निघतोय हे कळलं आणि ओरडून आरोळी ठोकून कदाचित उड्या मारून कधीतरी नंतर पुढच्या काही वर्षांनी गाऊन हातात हात गुंफून पावलांशी पावलं जुळवून घेत कधी ओरडाओरडा केला म्हटलं मी तसं उड्या सुद्धा मारल्या असतील त्याच्या बरोबरीने कधी वेलींवरची फुलं गुंफत त्यांनी आनंद साजरा नक्की केला असेल. कोणत्या ना कोणत्या कृतज्ञ पण अज्ञात शक्ती जी काही निसर्गातली शक्ती आहे तिने तिचा कधीतरी त्याला धाकही वाटला असेल तर कधीतरी एखादा त्याच्यामुळे नतमस्तकही तो झाला असेल. पण हे सगळं करत असताना माणूस काय करत होता? तर तो एकच बघा ना, मी म्हटलं तसं की त्याच गोष्टी त्यांनी कदाचित तेव्हा जेव्हा केल्या असतील तेव्हा सुरुवात कुठून होते? आपल्या हातांपासूनच होते. जगात कुठेही आपण कोणाचंही कौतुक करायचं असेल, एखादा छानसा प्रसंग बघितला, आनंद झाला, कौतुक करायचंय, सुंदर कलाकृती बघतोय आपण समोर, नाटक, गाणं, जे काही बघतोय, उत्साह साजरा करायचा असेल, माणसाचे दोन्ही हात नकळत एकत्र येतात आणि टाळ्या वाजवल्या जातात, टाळ्यांचा कडकडाट होतो. मग ते ऑपेरा हाऊस असू दे किंवा गल्लीतलं नाटक असू दे किंवा लहान बाळांनी टाकलेलं पहिलं पाऊल असू दे, दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर आपटून जो नाद निर्माण होतो ती कौतुकाची वैश्विक भाषा आहे. हा आवाज थेट समोरच्याच्या पाठीवर आदराची थाप देतो आणि या उत्साहाची पुढची पायरी म्हणजे ओठातून निघणारी उत्साहाची शिट्टी. आता तुम्ही म्हणाल शिट्टी वाजवणं हे काही सगळ्या संस्कृतींमध्ये, आपल्यासुद्धा कुठल्याही संस्कृतीमध्ये फार काही चांगलं मानतात का? तर चांगलं मानण्याचा प्रश्न नाही. ती शिट्टी वेगळी बरं का की जी शिट्टी चांगली मानली जात नाही. मी जी म्हणतीये की या उत्साहात जेव्हा आपण काय अप्रतिम एखादं नाटक बघतो, एखादं गाणं बघतो, एखादं लोकनृत्य बघतो, लावणी बघतो, त्यावेळेला टाळ्यांच्या बरोबरीने शिट्टी जर आली नाही, थिएटरमध्ये हिरोची एंट्री झाली आणि त्यावेळेला शिट्टी वाजली नाही असं होतच नाही. मित्राला दुरून हाक मारायची असेल किंवा एखादं सुंदर गाणं आपण मनातल्या मनात गुणगुणतोय ते सूर जर हवेत तरंगत असतील तर शिट्टी हा थेट ती शीळ हा थेट हुंकारच असतो. जेव्हा शब्द कमी पडतात, उत्साह ओसंडून वाहू लागतो तेव्हा कुठलीही जगातली वेगवेगळी संस्कृती जरी असेल तरी सुद्धा या टाळ्या आणि शिट्ट्या या अशाच असू शकतातच. या गाण्याच्या शेवटी टाळ्या वाजल्या आहेत आणि अजून एका गाण्यामध्ये रानातली शीळ आहे, त्यामुळे ही दोन्ही गाणी आपण ऐकूया.

एकदा जोरदार टाळ्या हे वाक्य आता आपल्याला टीव्हीवरच्या कुठल्याही कार्यक्रमात जेव्हा जेव्हा रियालिटी शोज असतात तेव्हा प्रत्येक वेळेला किंवा अगदी जिथे कुठे सूत्रसंचालन निवेदन सुरू असेल लाईव्ह कार्यक्रमात तिथे सुद्धा हल्ली प्रत्येक वेळेला ऐकायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी. दोन्ही हातांनी ह्या वाजवलेला टाळ्यांबद्दल आत्ता आपण बोलत होतो. तसंच शिट्टीबद्दल सुद्धा, शिट्टी म्हणजे शीळ घातली जाणं ही ह्याच्याबद्दल, त्यामुळे तेही गाणं ऐकणार आहोत. भन्नाट रानवारा मस्तीत शीळ, म्हणजे शीळ घालण्याबद्दल तर बोलणार आहोतच, पण आपला हा प्रवास आपण असाच पुढे नेत राहणार आहोत. एका बाजूला गाणं जरी असलं पुढचं शीळ घालण्याबद्दल असलं तरी सुद्धा, की जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडे बघतो, मी म्हटलं तसं की शब्दांपलीकडच्या भावनांबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, पण अशा काही काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला जगात सगळीकडे बघायला मिळतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे हास्य. जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर अनोळखी माणसाकडे बघून तुम्ही मनापासून हसलात की मैत्रीचा पहिला पूल तिथे बांधला जातोच. हसण्याला लिपी नसते.

अति आनंदामुळे आलेले आनंदाश्रू असतील किंवा दुःखामुळे आलेले अश्रू असतील, निसर्गाने माणसाला दिलेली ही अत्यंत हळवी अशी देणगी आहे, जी शब्दांशिवाय मनाचा कोपरा ही आपोआप रिकामा करून टाकते आणि दाखवून देते की आपले कोपरे मनातले प्रत्येकाचे जगभर सारखेच आहेत. हसण्याबद्दल आणि अश्रूंबद्दल त्याचीही गाणी ऐकणार आहोत. एक ब्रेक, एका ब्रेकनंतर शीळ, हसणं, अश्रू सगळं आपण ऐकणार आहोत FM गोल्ड वाहिनीवरती मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे एफएम गोल्ड वाहिनीवरती 10:25 झालेली आहे. दीप्ती लेले मी आहे तुमच्याबरोबर आज. आणि आपण जगभरातली शब्दांपलीकडची भावना व्यक्त करण्याची जी भाषा आहे आपल्या मनाची त्याबद्दल आज आपण बोलतोय. ते म्हणजे टाळ्या, शिट्ट्या, हसू, अश्रू या सगळ्याबद्दल आज आपण बोलतोय. कधी कधी याच जे काही मी मगाशी म्हटलं तसं ना की या सगळा आपल्या आजूबाजूला जो काही गजबजाट सुरू असतो त्या गजबजाटात माणसाला बऱ्याच वेळेला ना शांततेची गरज असते आणि तिथे उमटतो तो शांततेचा संकेत. एखाद्या लायब्ररीमध्ये, दवाखान्यात, लहान मुलाला झोपवताना आपल्याच ओठांवर बोट ठेवून आपण जेव्हा असा आवाज करतो तेव्हा त्याचा अर्थ जगभर एकच होतो. जगभरातली जी भाषा आहे त्याबद्दल आपण बोलतोय. तसं की असं सांगणं म्हणजे शांतता राखा हा संदेश समोरच्याला आपोआप कुठे सांगायचं नाही असं सांगायचं असेल तरी सुद्धा आपण हळूच त्या आवाज जो करतो तो शांतता राखण्यासाठी सगळीकडे सारखाच असतो. लहानशा आवाजात एक मूक असा हुकूम असतो जो समोरच्याला लगेच समजतो आणि शब्द संपवून शांततेची साद जिथे जी आहे ती पसरत जाते तिथे. याच शांततेत जेव्हा काहीतरी अविश्वासू धक्कादायक घडतं तेव्हा माणसाच्या भुवया या नकळतपणे वर उंचावल्या जातात. निसर्गाने माणसाच्या चेहऱ्यावर दिलेली आणखी ही एक जादुई गोष्ट आहे ती म्हणजे असं भुवया. जगात कुठेही काहीही अविश्वासू अद्भुत धक्कादायक आश्चर्यकारक घडलं की माणसाच्या भुवया नकळतपणे वर उंचावल्या जातात, डोळे मोठे होतात. आणि हा केवळ एक शारीरिक बदल नाही तर आत्ताच्या काळात म्हणायचं झालं तर चेहऱ्याने घेतलेला तो स्क्रीनशॉट असतो की बाप रे हे कसं काय शक्य आहे. समोरच्याची भाषा आपल्याला समजत नसली तरी त्याच्या उंचवलेल्या भुवया, विस्फारलेले डोळे आपल्याला क्षणात सगळं सांगून जातात की इथे काहीतरी वेगळं घडत आहे. समोरच्याची भाषा समजत नसली तरी आपल्याला तो आश्चर्य, अद्भुत, विस्मयकारक काय जो आहे किंवा काहीतरी भयंकर या सगळ्याचा संदेश आपल्याला हे चेहऱ्यावरचे हावभाव पटकन देऊन जातात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

या गाण्याआधी आणि ब्रेक आधी मी तुम्हाला म्हटलं होतं तसं की बाळाला झोपवताना कोणीही पाय नका वाजवू, शांतता ठेवा हे आई सांगतेच, पण त्याचबरोबर माणसाच्या या भावना वय त्याच्या नात्यानुसार जेव्हा गडद होत जातात तेव्हा त्याची सुरुवात होते ती अशीच बाळाच्या अंगाईनी. जगाच्या पाठीवर कुठलीही आई असो आपल्या रडणाऱ्या बाळाला आपल्या जवळ जेव्हा ती घेते आणि काहीतरी गुणगुणते, प्रत्येक वेळेला ती काही अंगाईच असते, ते गाणंच असतं असं नाही, पण हे जी काही तिची गुणगुण असते ही मात्र जागतिक आहे. त्या गाण्याचे भलेही शब्द वेगवेगळे असतील, त्यामागची लय वेगळी असेल, धून वेगळी असेल, पण तो संथ सूर आणि आईच्या आवाजातलं वात्सल्य हे सगळीकडे सारखंच असतं, ज्यातून बाळाला सुरक्षिततेची भाषा कळते. केवळ अंगाईच नाही तर लहान मुलांचं रडणं हसणं हे जे आपण आत्ता म्हणतोय तसं, की हे सुद्धा अक्षर ओळखीपूर्वीची ती निरागस भाषा असते, ही जगभरातली सारखी असते. भूक लागल्यानंतर रडणं, आईला बघून निरागसपणे हसणं, खिदळणं, अनोळखी व्यक्तीला बघून हळूच आईच्या मागे जाऊन लपणं किंवा कुशीत दडणं हे सगळ्या लहान मुलांच्या बाबतीत सारखंच होतं, आणि संपूर्ण जगामध्ये या काही भावना ह्या सारख्याच असतात. आपल्या जगातलं आपण माहिती नाही, पण आपल्याकडे आपण अंगाई गीत म्हटल्यानंतर जे गाणं वर्षानुवर्ष ऐकतोय पण आपल्या कार्यक्रमात आपण बऱ्याच दिवसात ऐकलेलं नाहीये, ते गाणं आपण आत्ता ऐकूया आणि कार्यक्रमात पुढे जाऊया.

सुरुवात केली होती आपण टाळ्या शिट्ट्या हसू अश्रू या सगळ्यापासनं, डोळ्यांची हालचाल भुवया उंचावणं हे सगळं सगळं जगभरामध्ये कसं सुरू असतं, ज्याला भाषेची गरज लागत नाही शब्दांची गरज लागत नाही त्या सगळ्याविषयी बोलतोय आपण आपल्या आजच्या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये. जगातल्या सगळ्या संस्कृतींमध्ये उघडपणे मिठी मारण्याची पद्धत जरी नसली किंवा मिठी मारणं हा अगदी छान धरलं जात नसलं सगळ्या याच्यात, तरी मायेचा स्पर्श ही भावना मात्र सार्वत्रिक आहे. संकटाच्या वेळी शांतपणे समोरच्याचा हात हातात घेणं, शाब्बास तू करू शकतोस हा पाठीवर दिलेली कौतुकाची थाप असेल, ही स्पर्शाची भाषा प्रत्येक संस्कृतीला ठाऊक आहे. जिथे शब्द अपुरे पडतात तिथे शरीराची एक योग्य हालचाल जी आहे मायेचा एक स्पर्श आहे, किंवा आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी सुद्धा हातावरती केवळ हात ठेवणं, हात हातात घेणं, हे थेट हृदयाशी जो संवाद साधला जातो त्याला कोणत्याही भाषेची अनुवादाची शब्दांची गरजच नसते. माणूस मोठा होत जातो तसतसा नाती जपायला शिकतो आणि यातूनच जन्माला येतं ते नातं जपण्यासाठी एकमेकांकडे जाणं येणं, एकमेकांचा पाहुणचार करणं, चांगले रीतिरिवाज त्याच्यासाठी आत्मसात करणं की एखाद्याच्या घरी जाताना किंवा एखादी चांगली गोष्ट घडल्यानंतर चांगल्या प्रसंगी भेटवस्तू देणं, पाहुणचार करणं, या सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत ना. की सण असो, उत्सव असो, एखादा आनंदाचा प्रसंग असो, भेटवस्तू देणं, पाहुण्यांचा आदर करणं ही रीत सुद्धा प्रत्येक संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येते. मग ती पद्धत कितीतरी वेगवेगळी असू शकते, पण घरी आलेल्या पाहुण्याला त्याच्यासाठी काहीतरी छोटंसं खाण्याच्या गोष्टी असतील, चहा असेल, काहीतरी आपण पाहुणचार करतो. काही कारण प्रसंग असेल तर भेटवस्तू देणं, देण्याची भावना आणि समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याची ओढ ही मात्र जगभर सारखी असते. तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस किंवा महत्वाची आहेस हे जेव्हा समोरच्याला चेहऱ्यातनं वागण्यातनं दिसतं ना, तेव्हा जो आनंद होतो तो वेगळाच असतो. नात्यांमधल्या या जिव्हाळ्यांना जपण्यासाठी स्पर्श, पाहुणचार, आपलेपणा हे सगळं सगळं भावना ज्या आहेत ह्या सगळ्या शब्दांच्या पलीकडच्या आहेत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for short service commission. Information technology entry. Last date for submission is 1st June 2026. For more details visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit Samriddh Bharat.
3: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
3: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
3: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: शिक्षण गुरु कशाने होते शिक्षण ते नहीं संगीताचा आरंभ कसा संगीताचा आरंभ असा सा रे ग म प ध नी सा कळलं
1: नाही कळलं
0: थांबा आणि सोपं करूया

सात स्वर सुद्धा सगळीकडे सारखेच असतात. माणसाला संगीतातले सात स्वर हे कळतातच, कारण ते मराठीत सारे गम पधनीसा असो किंवा डोरेमी असो, सात स्वर हे तेच असतात. नात्यांमधल्या जिव्हाळ्यासोबतच माणसाला हे असे सात सूरसुद्धा आवडतात. कथा सांगण्याची सुद्धा, गोष्टी सांगण्याची सुद्धा आपल्या पूर्वजांना सुद्धा आवड असावी, कारण पूर्वजांनी गुहेच्या भिंतीवर काढलेली चित्र असू देत, आजींनी सांगितलेली गोष्ट असू देत किंवा सिनेमे असू देत, प्रत्येक संस्कृती आपल्या परंपरा गोष्टींच्या माध्यमातून पुढच्या पिढीकडे सोपवते. त्या कथांमधली भावना, नायक खलनायक या संकल्पना सुद्धा सगळीकडे सारख्या असतात. आणि या कथांना रंगत मिळते ती संगीत या कलेमुळे. जगाच्या कानाकोपऱ्यात संगीत आणि नृत्याची लय गुंजत असते. शब्दांची भाषा समजली नाही तरी संगीताची धून ऐकून पायाला जी काही आपण लय पकडू शकतो, अंगात संचारणारा उत्साह असेल तो सगळीकडे सारखाच असतो. आनंद साजरा करत असू किंवा देवाची प्रार्थना करत असू, संगीताचे सूर मानवी मनाच्या भावनांना थेट स्पर्श करतात. म्हणूनच संगीताला जगाची सार्वत्रिक भाषा म्हटली जाते. या सगळ्या आनंदाच्या पाठीमागे निसर्गाने वेगवेगळ्या ज्या भावना दिलेल्या आहेत त्या जाता जाता आपण त्याचा फक्त आता उल्लेख करू शकतो. कारण काय आहे की आपल्याकडे वेळही कमी आहे आता, आणि या वेगवेगळ्या भावनांबद्दल आपण बोलत राहिलो तर आपण अजून कितीतरी वेळ बोलू शकतो. भीती वाटणं, संरक्षणाची भावना, अचानक वीज चमकल्यानंतर डोळे गच्च मिटून घेणं, मोठा आवाज झाल्यानंतर दचकणं, संकट आल्यानंतर आई ग किंवा बाप रे असं म्हणणं, म्हणजे ते अर्थात मराठीत, इंग्लिशमध्ये किंवा इतर भाषांमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेत एखादा शब्दोच्चार वेगळा असेल, शब्द वेगळा असेल, पण त्यावेळेला कुणाची तरी आठवण, मग ती निसर्गातल्या शक्तीची असो, देवाची असो, आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याची असो, पण ही आठवण नक्की येते. हा नैसर्गिक प्रतिसाद आहे. त्यावेळेला मन आणि शरीर एकाच सूत्रावरती काम करतात, दचकणं, आवाज झाल्यावरती. हे सगळं आपोआप होतं. ही उपजत भीती असते, संरक्षणासाठी कुठेतरी धाव घेणं, हे सगळं आपल्याला आपोआप होत असतं. त्यामुळे काय आहे, आपण जर म्हटलं तसं की जाता जाता एवढंच म्हणू शकतो की वेगवेगळे पेहराव असू देत, वेश वेगळा, देश वेगळा, खाणं पिणं वेगळं, बोलण्याची भाषा वेगळी, पण निसर्गाने आपल्याला सगळ्यांना एकाच धाग्याने विणलेलं आहे. म्हणूनच माणसं जोडायला शब्दांपेक्षा भावना नेहमी महत्वाच्या ठरतात. त्यामुळे भाषेच्या पलीकडच्या या सगळ्या भावभावनांचा, जगातल्या प्रत्येकाच्या भावभावनांचा आदर करूया आणि माणसं जोडत राहूया. तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल नक्की कळवत राहा. बोलत राहूया आपण असेच. आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमातलं हे शेवटचं जरी गाणं असलं तरीसुद्धा आपला कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. ऐकत राहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि युवा तरंग हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. युवा तरंग कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते.

आपल्या युवा मित्राशी गप्पा मारणार आहोत. आपण थोड्याच वेळात तो जोडला जाईल आपल्याशी, पण त्याआधी आपण आपल्या ह्या युवा तरंग कार्यक्रमात नेहमीच आपले युवा मित्र मैत्रिणी इतकं काय काय वेगवेगळं छान छान करत असतात त्यांच्याबद्दल जाणून घेत असतोच. तशाच दोघी मैत्रिणी आहेत अंजली आणि रुची नावाच्या. झारखंडसारख्या ठिकाणी जेव्हा त्या लहानाच्या मोठ्या होत होत्या त्यावेळेला त्यांनी बघितलं तर जवळपासच्या नद्या तलाव जे काही छोटे छोटे पाण्याचे साठे आहेत त्या त्या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा किंवा इतर कचरा टाकून लोकांनी ते सगळे खराब केलेले त्यांनी डोळ्यांनी पाहिले. आणि आपण याच्यासाठी काय करू शकतो याचा विचार त्यांनी सुरू केला. आपण स्वतः काम सुरू करायचं म्हटल्यानंतर त्याच लोकांनी त्यांना सांगितलं की तुमचा वेळ कशाला वाया घालवताय तुम्ही हे सगळं स्वच्छता बिच्छता करण्यामध्ये. पण त्यांनी ते ऐकलं नाही, सुरुवात केली दोघींनीच. आता हे जे काही डॅमेज आपण करून ठेवलेलं आहे ते सगळं लोकांनी ऍक्सेप्ट केलंय की हे असंच आहे, कचरा वर्षानुवर्ष पडतोय तो. पण त्यांनी असं ठरवलं की नाही, आपली जी नदी आहे ज्या तलाव आहेत त्याच्यासाठी वसुधा कल्याण असं नाव द्यायचं आणि आपण एक उपक्रम सुरू करायचा. फक्त 5 जण होती त्यांच्याबरोबर, टोटल 5 जणांनी मिळून हळूहळू कचरा उचलायला सुरुवात केली, स्वच्छता करायला सुरुवात केली. आणि मग त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांना स्वयंसेवक म्हणून व्हॉलेंटियर्स म्हणून जोडले जायला लागले. पहिल्यांदा लोक हसली, लोकांनी नावं ठेवली, अभ्यास सोडून नसते उद्योग काय करताय असंही म्हटलं. पण अभ्यास सांभाळून या सगळ्यांनी प्रत्येक दिवशी त्या त्या ठिकाणी हजेरी लावली, त्या त्या ठिकाणी त्यांनी जाऊन स्वच्छता करण्याचा उपक्रम. छोटी पावलं जेव्हा आपण उचलतो ना तेव्हा त्याचं मोठं रूपांतर काही दिवसांनीच होतं. लोकांनाही हा उपक्रम नंतर नंतर कळला. विद्यार्थी, इतर त्यांचे मित्रमैत्रिणी व्हॉलेंटियर म्हणून जोडले गेले आणि आता 300 व्हॉलेंटियर्स आहेत की ज्यांनी त्यांच्या जवळपासच्या 23 असे तलाव नद्या जे काही वॉटर बॉडीज ज्याला आपण म्हणतो ना ते 4 डिस्ट्रिक्ट्समधल्या त्यांनी स्वच्छ केल्या, नवीन झाडं लावली, मुलांना जी लहान मुलं आहेत त्यांच्यापेक्षा त्यांना एकत्र आणलं, त्यांना ह्या सगळ्याबद्दल सांगितलं. त्यामुळे पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होतोय तो त्यांनी वाचवायचा आपल्या परेने खूप छान प्रयत्न केला. मी म्हटलं तसं की एक छोटं पाऊल जेव्हा आपण उचलतो तेव्हा हळूहळू त्याचं मोठ्या एका कार्यामध्ये उपक्रमामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागतो, पण होतं हे नक्की.

0: Ai cada jiba, ai cada jiba, ai cada jiba.
1: नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात FM गोल्ड।

0: पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।
1: श्रोते हो, 11:16 झालेली आहेत। कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग। युवा तरंग कार्यक्रमात आपण नेहमीप्रमाणेच आपल्या युवा मित्राशी गप्पा मारणार आहोत। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय खरं म्हणजे बरेच वेळेला टाळला जातो किंवा भिंती आड बोलायचा विषय असं त्याला म्हटलं जातं। काही विषय असे असतात ना की जे टॅबू, ज्याला आपण म्हणतो की त्या विषयावरती बोलायचं नाही किंवा थोडीशी काहीतरी लाज वाटते असं आपल्याला वाटत असतं। पण आपण अशाच विषयावर आज जाहीरपणे बोलण्याची गरज असल्यामुळे या विषयातच कार्य करणारा आपला मित्र आहे कीर्तिमान शिसोदे, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत। त्रात्र फाउंडेशन असं त्याचं फाउंडेशन, जरी एनजीओचं नाव असलं तरी सुद्धा त्याविषयी तर जाणून घेणार आहोतच। पण हे फाउंडेशन अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीरियड पॉझिटिव्ह, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळात साधनांचा आणि स्वच्छतेचा अभाव जिथे असतो त्या अभावात प्रभावी एक बदल करण्यासाठी, त्या स्त्रियांना आरोग्याबद्दल त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी कीर्तिमान शिसोदे त्रात्र फाउंडेशनच्या मार्फत कार्यरत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। नमस्कार कीर्तिमान, कार्यक्रमात स्वागत आहे।
2: थँक्यू।
1: आणि
2: आमंत्रित केल्याबद्दल।
1: कीर्तिमान, बरेच वेळेला काय होतं की या विषयावरती, जे ज्या विषयावरती तुम्ही सगळेजण काम करताय त्या विषयावरती जाहीरपणे बोललं जात नाही, तर मुळात आधी तिथूनच आपण सुरुवात करणार आहोतच। पण त्याचबरोबर श्रोत्यांना सांगायला मला आवडेल की केवळ या आरोग्य क्षेत्रातच नाही तर संपूर्ण आरोग्य, अन्न पुरवठा, औषध पुरवठा, प्राणीमात्र ह्या सगळ्यांसाठी त्रात्र फाउंडेशन काम करताय। तर ह्या सगळ्याची मुळात आधी सुरुवात कुठून झाली या सगळ्याविषयी आपण कीर्तिमानकडनं जाणून घेणार आहोत। कीर्तिमान, त्रात्र फाउंडेशनची आधी मुळात सुरुवात कशी झाली त्याबद्दल आधी आम्हाला सांग।
2: सो त्रात्र फाउंडेशनची सुरुवात ही त्रात्रच्या नावातच दडलेली असं मला वाटतं। त्रात्र हे संस्कृत वर्ड पासून बनलेले, ज्याचा अर्थ होतो सेव्हियर।
1: सेव्हियर म्हणजे त्राता असं म्हटलं जातं,
2: बरोबर। आणि त्याच अर्थाने आम्ही त्रात्रची सुरुवात केली होती की गरजू लोकांपर्यंत आणि गरजू जीवांपर्यंत आम्ही पोहोचू शकू आणि त्यांची मदत करू शकू।
1: बर।
2: आणि त्यामुळेच असं आम्हाला दिसून आलं की भरपूर असे टॉपिक आहेत आपल्या समाजात, मेनली पिरियड पॉझिटिव्ह सारखे, की ज्याबद्दल बोललं जात नाही किंवा जर बोलायची गरज जरी असेल तरी टाळलं जातं,
1: किंवा
2: इतक्या बंद आवाजाने बोललं जातं की ते बाहेर कोणाला समजू नये, आपल्या काय चाललंय, काय होत आहे, काय त्रास आहे। तर आम्ही सुरुवात तिथून केली की त्या महिलांना, त्या मुलींना मदत आमच्याकडनं होऊ शकेल।
1: बरं, तिथून सुरुवात झाली। पण कसं आहे ना की एक या विषयाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो, समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे। पण स्त्रियांनी जर ह्यासाठी काम केलं किंवा मुली जर ह्यासाठी बोलत असतील तर गोष्ट वेगळी। पण एक पुरुष म्हणून जेव्हा तू ह्या कामामध्ये सुरुवात केलीस तर एकूण कशा प्रकारे म्हणजे सुरुवात झाली, तुला काय अनुभव आले, कुठून सुरुवात झाली या सगळ्याची, हे थोडंसं आम्हाला सांग। कारण काय आहे, स्त्रियांचा सुद्धा त्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असू शकतो। म्हटलं तसं की हे भिंती आडचे किंवा दबून बोलण्याचे विषय आहेत, तर तू जेव्हा हे कामाला सुरुवात केलीस तेव्हा तुला पहिले काय रिस्पॉन्स कसा मिळाला, काय प्रतिक्रिया होत्या?
2: बरोबर। सो कसं की आम्ही सुरुवातीला जेव्हा वेगवेगळ्या कामांसाठी एनजीओसाठी वस्तींमध्ये जायचो, मेनली पुण्याच्या मुंबईच्या, तेव्हा आम्हाला भरपूरदा असं महिला येऊन सांगायच्या की ओके आम्हाला प्रॉब्लेम होत आहेत। पण जेव्हा आम्ही त्यांना विचारायचो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचो की ओके काय तुमचे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला सांगा, आम्ही तुमची मदत करू, तर त्या तरीही संकोचून मागे व्हायच्या आणि मग आम्हाला कळायचं नाही नेमकं काय होत आहे, कसं होत आहे। मग आम्ही जेव्हा हळूहळू अवेअर

0: अवेअरनेस कॅम्पेनसाठी तिकडे गायनोकॉलॉजिस्ट आणायला लागलो आणि आम्ही स्वतःच अवेअरनेस कॅम्पेनची सुरुवात केली. ज्यात मग महिलांना आम्ही कशा प्रकारे मासिक पाळीची काळजी घ्यावी, कोणते प्रोडक्ट वापरावेत, लहान मुलींना गुड टच बॅड टच या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती द्यायला लागलो. तेव्हा हळूहळू महिला समोर येऊन सांगायला लागला की प्रॉब्लेम काय, आणि नंतर हळूहळू मला ऑब्झर्वेशन मधून कळायला लागलं की काय चुकतंय. कारण भरपूरदा काय होतं ना की अशा ठिकाणी मेनली वस्तींमध्ये महिलांमध्ये इंडियात अजून सुद्धा 60% वुमन कपडा युज करतात. आणि आता नॉर्मली आपण विचार करायला लागलो की ओके कपडा तर एन्व्हायरमेंटसाठी चांगला आहे वगैरे वगैरे सस्टेनेबल आहे, बट त्यासोबत ना भरपूर गोष्टी जुळूनही येतात. सो कपडा सॅनिटाईज करणं, नवीन कपडा युज करणं, त्याला युव्ही रेज मध्ये वाढत घालणं, पण एक्झॅक्टली याचं उलट होतं राईट, की तो कपडा जुना युज केला जातो, त्याला सॅनिटाईज केलं जात नाही, फक्त पाण्याने धुतलं जातं आणि युव्ही रेजच्या ऐवजी त्याला एकदम अंधारा खोलीत सुकट ठेवलं जातं की कोणाला दिसू नये तो कपडा, आणि यामुळे इन्फेक्शन होतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात, आणि काही ठिकाणी तर आम्ही पाहण्यात आलंय की त्याच्यामुळे बायांच्या ओव्हरी सुद्धा काढाव्या लागतात.
1: अरे बापरे.
0: सो हे नको व्हायला म्हणून आम्ही मग त्यांना की ओके तुम्हाला आता सॅनिटरी प्रोडक्ट का युज करायला हवे, कोणते युज करायला हवे, न्यू अंडरगार्मेंट्स का युज करायला हवे, ते रेग्युलर बेसिसवर चेंज का करत राहायला हवेत, या सगळ्या गोष्टी मग त्यांना अवेअरनेसद्वारे सांगायला लागलो. आणि मेनली आम्ही त्यांना मेन्स्ट्रुएशन कपकडे वळवता येईल याचा प्रयत्न करायला लागलो, ज्याच्याने कसं तो एक सस्टेनेबल ऑप्शन म्हणून त्यांच्या समोर येतो राईट. कारण मेन्स्ट्रुएशन कप 5 to 10 years पर्यंत युज करता येतो
1: आणि
0: त्याला परत परत त्यांना खर्चही करावा लागत नाही काही नाही, आणि तो सॅनिटाईज करणेही खूप सोपं आहे, फक्त उघडता पाण्यात ठेवावं लागतं. बट मेन्स्ट्रुएशन कप शेवटी इन्सर्टिंग डिव्हाइस असल्यामुळे कुठे ना कुठे तो संकोच येतोच. आता आपण म्हणजे शैक्षणिक घरातल्याही मुलींना किंवा बायांना पाहायला गेलं तरी त्या सुद्धा मेन्स्ट्रुएशन कप और टॅम्पॉन्स वापरण्याआधी थोडा संकोच तर करतात. मग हे सरळ आपण जर फक्त त्यांना मेन्स्ट्रुएशन कप दिला आणि त्यांना सांगितलं की युज करा तर ते युज होणार नाही हे आम्हाला कुठे ना कुठे ठाऊक होतं. मग त्यामुळे आम्ही आधी अवेअरनेस कॅम्पेनकडे लक्ष दिलं आणि आम्ही 1 to 2 years पर्यंत त्यांना हायजीन की डिस्ट्रीब्युशन कंटिन्यू ठेवलं, ज्यात मग त्यांना सॅनिटरी पॅड्स, अंडरगार्मेंट्स, वेगवेगळे सॅनिटायझेशन प्रोडक्ट्स या सगळ्या गोष्टी मेन्स्ट्रुएशन कप सोबत आम्ही डिस्ट्रीब्युट करत राहिलो आणि हळूहळू अवेअरनेस द्वारा मग त्यांचं ते अडॉप्शन वाढत गेलं.
1: नक्कीच नक्कीच. आणि तू आता म्हणालास तसं की एक गायनोकॉलॉजिस्ट तुमच्या बरोबर असतो, आपण एखाद्या सामान्य माणसानी एखादी गोष्ट समजावणं आणि त्यातले तज्ज्ञ माणसांनी ती गोष्ट सांगणं आणि ते सुद्धा डॉक्टरनी, ह्याच्यात परत फरक पडत असेलच अर्थातच. कारण तुम्ही सांगण्यापेक्षा डॉक्टर जेव्हा काय म्हणतात तसं हक्कानी म्हणण्यापेक्षा त्याच्या अभ्यासाने जेव्हा हे सगळं समजावून सांगतो तेव्हा तो फरक दिसून येतोच. पण त्याचबरोबर हा जो आत्ता आपण म्हणतोय ना की एक निषिद्ध विषय आहे आणि तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये काम करताय, शाळांमध्ये जाताय किंवा त्या वस्तींवरती जाताय आणि मोफत अशी ही हायजीन किट्स तुम्ही वाटताय, सॅनिटरी उत्पादनं मुलींपर्यंत पोहोचवताय, स्वच्छतेचं शिक्षण दिलं जातं. पण त्यावेळेला जे आपण म्हटलं तसं की तू सुरुवातीला मुली बोलत नव्हत्या किंवा स्त्रिया या विषयावरती ओपन व्हायला लाजत होत्या थोड्याशा, पण आता तुम्ही हे काम करताय, त्याला आता झाली गेली काही वर्ष तुम्ही हे काम करताय, तर काही मानसिकतेमध्ये फरक पडलेला तुम्हाला दिसून आला का?
0: खूप खूप जास्त. म्हणजे आता अक्षरशः असं झालंय की पुण्यातल्या काही वस्ती मी सांगू शकतो, जसं वारजे मालवाडी वगैरे अशा एरियांमध्ये आता आम्ही ऑलमोस्ट 2-2.5 years पासून आम्ही तिकडे कॅम्पेन्स करतोय वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये. तर तिकडे असं दिसून येतं ना तिकडे उत्साहाने मुली असो स्त्रिया असो त्या बोलण्यासाठी यासाठी उत्सुक होतात. आणि आता तर मागच्या 1-1.5 वर्षात मला एक अनुभव आला, म्हणजे आमच्या पूर्ण टीमसाठी ती खूप एक नवीन आणि छान गोष्ट होती. सो आम्ही नेहमी सुरुवात जेव्हा केली होती हायजीन किट डिस्ट्रीब्युशनची तेव्हा महिला लाजायच्या हायजीन किट घ्यायला, की आपण अशा वस्तू घेतोय बॉ यांच्याकडनं आणि इतके लोक पाहतायत आपल्याला. सो त्यांना कुठेतरी संकोच वाटायचा. काही काही स्त्रिया तर तोंडाला अक्षरशः मास्क वगैरे लावून यायचा की माझा चेहरा नको दिसायला. बरोबर. आणि हळूहळू हे करत बोलत त्या गोष्टी तर गेल्याच, पण आता आम्हाला 1.5 वर्षापासून असे अनुभव यायला लागले की स्त्रियाच नाही तर घरातले पुरुष सुद्धा त्यांचे हस्बंड त्यांची मुलं ते येतात हायजीन किट घ्यायला की ओके माझ्या वाईफचं हायजीन किट मला द्या, ती नाही येऊ शकली मी घेतो. सो तिकडे इतकं नॉर्मलाइज झालंय या गोष्टींबद्दल बोलणं, इतकं अवेअरनेस झाली की त्यांना त्याबद्दल आता काही असं टॅबू वाटत नाही. आणि यातूनच आमचा एक मेन आम्हाला गोल दिसतो की हे होऊ शकतं की जर आपण या टॉपिक्सला टॅबू ट्रीट केलं नाही तर लोकही ट्रीट करत नाही, तर आपण ते मोकळ्यापणाने बोलायला हवं जेणेकरून सर्व लोक त्या ते पण नीट समजू शकतील.
1: नक्कीच, हा बदल आता आपल्याला ना आजूबाजूला चांगल्या तऱ्हेने दिसून येतोय. अगदी जाहिरात

0: मध्ये सुद्धा झालेला बदल पूर्वीपेक्षा आपल्याला दिसून येतोय. आणि अवेअरनेस, मुलांना सुद्धा या गोष्टी आता हळूहळू कळत असतात, सांगितल्या जातात. आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे की अयोग्य मार्गाने कळण्यापेक्षा, काहीतरी चुकीचं कळण्यापेक्षा, योग्य मार्गाने त्यांना हे सगळं समजणं आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे नीट बघणं हे फार चांगली गोष्ट होतीये. सध्या आपण या विषयावर बोलतोय आज खरं तर, पण कीर्तिमान, मेन्स्ट्रुअल हायजीन डे आहे 28 मे रोजी, तर त्यानिमित्ताने आपण ह्या विषयावरती आजच, जो आपण म्हणतोय तसं की जनजागृती होणं हे खूप महत्वाचं असतं, स्त्रियांनी जागृत होणं खूप महत्वाचं असतं, तर आपण आजच या विषयाकडे खरं तर वळलेलो आहोत. पण हा तर एक भाग झाला हा, आणि अत्यंत महत्वाचा भाग झाला की पिरियड पॉझिटिव्ह. आणि
1: अजून एक सांगू इच्छितो,
0: हो जरूर जरूर,
1: आज खूप मोठं सिग्निफिकन्स पण आहे हायजीन डेचं, त्याचबरोबर त्याचं सिग्निफिकन्स असं आहे डेचं, 28 डेज जे आहेत ते बरोबर वुमनच्या मेन्स्ट्रुएशन सायकलची कन्सिडर केली आहे. आणि 5th मंथ जो आहे तो ऍव्हरेज नंबर ऑफ पिरियड जो डेज असतात ते कन्सिडर करून 28th ऑफ मे वुमन्स हायजीन डे ठेवण्यात आला.
0: अच्छा अच्छा अच्छा, बरोबर बरोबर. आणि मी म्हंटल तसं की त्याबद्दल तर बोलणार आहोतच आपण, कारण हे तुमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे रात्र फाउंडेशन तर्फे तुम्ही जे करताय त्यातर्फे. पण त्याचबरोबर तुम्ही तिथेच थांबलेला नाही आहात, तुम्ही इतक्या वेगवेगळ्या गोष्टींना हात लावलेला आहे आणि इतकी वेगवेगळी कामं करताय की तुम्ही ज्या ज्या गरजू मुलांपर्यंत किंवा जे आपण वंचित म्हणूया, गरजू म्हणूया, त्या मुलांपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचलेला आहात. त्यांना शैक्षणिक साहित्य देणं, शिक्षणाचं महत्व पटवून देणं हे सगळं तुम्ही करताय. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर त्या मुलांना आनंद नक्कीच होत असेल, पण काय होतं की त्यांची परिस्थिती आर्थिक तेवढी जर चांगली नसेल तर शाळा सोडणं किंवा शिक्षण अर्धवट राहणं अशा गोष्टीही तुम्हाला बघायला मिळालेल्या असतील. तर ही शैक्षणिक मदत मुलांना कशाप्रकारे मदत त्यांना होतीये या सगळ्या तुमच्या शैक्षणिक साहित्याच्या वाटपामुळे किंवा शिक्षणाबद्दल तुम्ही जे काम करताय त्यामुळे, तर त्याचा काही अनुभव असेल तर आम्हाला सांग.
1: नक्कीच. सो आता एज्युकेशन फॉर लाईफ ची सुरुवात झालीच अशा प्रकारे की नंदुरबार जिल्हा भरपूर आपल्या श्रोत्यांनी ऐकलाच असेल, महाराष्ट्राचा आदिवासी जिल्हा आहे. आणि तिकडे काय होताना मी नोटीस केलं, भरपूर आमचे सर्व्हिस झालेत तिकडे, तर तिकडे भरपूर लहान विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना पहिली ते दुसरीतच शिक्षणातून काढून घेण्यात येतं, वर्गातून काढून घेण्यात येतं पॅरेंट्सद्वारा, आणि त्यांना मजुरीला वगैरे लावण्यात येतं. आता नंतर वेगळी गोष्ट असते, पण पहिली दुसरी जर कोणता विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण सोडतायत तर ते त्यांच्या आयुष्यात दुसरं काही करू शकत नाही, कारण त्यांना वाचता लिहिताही येत नसतो तो वर, ते मजुरीच करतील किंवा कामं करतील हे त्यांचं आयुष्य तेव्हाच ठरतं. आणि हे नको व्हायला म्हणून आम्ही भरपूर पॅरेंट्सशी बोललो, स्कूलशी बोललो, आणि तेव्हा आम्हाला खरी अडचण समजून आली की खरी अडचण त्यांच्यासाठी शैक्षणिक खर्च हा होता, राईट, की आपण किती करू शकतो. आता त्यांचा महिन्याचा खर्च जो असतो, महिन्याची इन्कम जी असते ती त्यांच्या वार्षिक शिक्षणापेक्षा भरपूर जास्त होऊन जातो, आणि त्यामुळे ते तितका खर्च करू शकत नव्हते. मग आम्ही काय करतो, अशा स्कूल्सला पूर्णपणे अडॉप्ट करतो आणि पूर्ण स्कूलला जे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य लागणारे वर्षभरासाठी ते डिस्ट्रीब्युट करत असतो. मग त्यात वह्या, पुस्तकं वगैरे या सगळ्या गोष्टी येतातच, पण काही स्कूल्सला स्कूल्सलाही वेगवेगळ्या गोष्टींची गरज लागत असेल, पीसी असो, काही शैक्षणिक साहित्य असो, तेही आम्ही पूर्णपणे डिस्ट्रीब्युट करत राहतो. याने काय होतं की विद्यार्थ्यांची संख्या शाळेतून काढून घेण्याची खूप कमी होते. आता आम्ही काही काही शाळा अडॉप्ट केल्या आहेत, तिकडे आम्ही नोटीस करतोय की जिथं 100 पैकी 20 मुलं काढण्यात येत होती वर्षाला, ती संख्या फक्त 1 ते 2 वर येऊन थांबली.
0: अरे वा, हे खूप महत्वाची गोष्ट आहे, नाही का? शिक्षण अर्धवट राहण्यापेक्षा, सोडण्यापेक्षा हे निदान त्याची, त्याच्यावरती आता विचार तरी केला जायला लागतोय की ह्या सगळ्या गोष्टींमुळे. पण तुम्ही तिथेच थांबलेला नाही आहे, तर जसं आरोग्य महत्वाचं आहे त्याचप्रमाणे शिक्षण महत्वाचं आहे, तसंच सगळ्यात महत्वाची गरज असते ती म्हणजे माणसाची भूक. त्यामुळे अन्न आणि आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, आणि तुमच्या फाउंडेशनतर्फे तुम्ही अन्नधान्य, म्हणजे फूड डिस्ट्रीब्युशन असेल, आरोग्य सेवा, मेडिकल ज्या काही गोष्टी लागतात, औषधं, त्याचा पुरवठा करण्याचं काम सुद्धा तुम्ही करता. तर भूक, आरोग्य, शिक्षण ह्या सगळ्यासाठी तुम्ही जे काम करताय ग्राउंड लेवलवरती, जो काही तुमचा लढा चालू आहे, तर सगळ्याचा ताळमेळ कसा एकत्र तुम्ही आत्ता घालताय?
1: सो आम्हाला खूप आधीच हे कळालं होतं की आम्ही फक्त एका कॅम्पेनसाठी काम करणार नाही आहोत, आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीलाच आमच्या टीमने हे डिसाईड केलं होतं की एक किंवा दोन व्यक्ती हे एका कॅम्पेनकडे पूर्ण

0: पूर्णपणे लक्ष केंद्रित करते,
1: जेणेकरून
0: असं कधीच होणार नाही की कोणत्या कॅम्पेनकडे दुर्लक्ष होत आहे और कोणतं कॅम्पेन अर्धवट राहत आहे.
1: जसं
0: आता आपण फूड डिस्ट्रीब्युशनचं बोललात, तिथं कसं होतं भरपूरदा की लोकांना वाटतं, भरपूरदा आपण जेव्हा कुपोषणाबद्दल बोलत असतो और न्यूज वाचतो तर आपल्याला वाटतं की अरे या लोकांना खायला मिळत नसेल म्हणून कुपोषण होत आहे वगैरे वगैरे. बट खरं तर रिझन मेन ते नाहीये. आपण आता जर खरं भरपूर सर्वेस वाचले किंवा स्टडीज वाचले तर आपल्याला कळतं की मेन रिझन आणि मेन विलन खिचडी आहे. कारण ते पूर्णपणे न्यूट्रिशियस फूड नाही बनत. आता आपल्या घरी जेव्हा खिचडी बनते आपण त्यात डाळी टाकतो, वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स टाकतो, ते न्यूट्रिशियस बनतं आणि आपण वेगवेगळे डाएट पण खात असतो त्यासोबतच. पण भरपूर आता आदिवासी कम्युनिटीजमध्ये काय होतं दुर्गम भागांमध्ये की ते रोज खिचडीच खातात आणि त्यात व्हेजिटेबल्स और डाळी वगैरेही नसतात. एक प्रकारे मसाले वाचतच होतो आणि त्याचं एक्सेस कन्झम्पशन आणि रेग्युलर कन्झम्पशनमुळे मॅलन्यूट्रिशन होतं मेनली लहान मुलांमध्ये.
1: बरोबर.
0: सो त्यांना खरं तर हे नाही की अन्न भिडत नाहीये, त्यांना अवेअरनेस नाहीये की काय आपण खायला हवं, कसं करायला हवं. आणि आधी आजच्या 40-50 वर्षाआधी त्यांची डाएट चांगले होते,
1: पण
0: नंतर हे रेव्होल्युशन फूड रेव्होल्युशन नंतर वगैरे खिचडीचा प्रभाव जास्त वाढला. अशा ठिकाणी आम्ही न्यूट्रिशियसना देऊन तिकडे त्यांना अवेअरनेस करून की ओके तुम्ही कोणकोणते फूड्स खायला हवे, कोणत्या प्रमाणात खायला हवे, लहान मुलांना नेमकी काय द्यायला हवं, किती प्रमाणात द्यायला हवं आणि त्यांची फूड चेंज करत राहायला हवे. मग त्यानंतर आम्ही त्यांना फूड डिस्ट्रीब्युशनच्या फूड किट देत असतो, ज्यात नॉर्मली 6 जणांची फॅमिली 3 महिन्यापर्यंत जेवण करू शकेल.
1: ओके.
0: इतकं त्यात राशन असतं आणि हे आम्ही त्यांना वर्षभर देतो जेणेकरून जे माल न्यूट्रिशन मुलं असतील ते रिकव्हर होऊ शकतील पूर्णपणे. आणि त्यासोबतच जिथं येतो मेडिकेशनचा विषय, आता पिरियड पॉझिटिव्हच्या वेळेस आपण जेव्हा गायनेकोलॉजिस्ट कडनं अवेअरनेस कॅम्पेन करत असतो तेव्हा भरपूर महिला समोर येऊन सांगतात अवेअरनेस कॅम्पेन संपल्यावर की ओके तुम्ही ज्या रोगांबद्दल और तुम्ही ज्या प्रॉब्लेम्स बद्दल सांगत होते ते मला आहेत, मी काय करायला
1: हवं.
0: बट आता भरपूर वेळेस कसं होतं ना की त्या स्वतः गायनोकॉलॉजिस्टच्या विजिट अफोर्ड करू शकत नाही. आता आपल्याला माहिती आहे की गायनोकॉलॉजिस्टच्या विजिट किती आता महाग.
1: बरोबर बरोबर.
0: सो आम्ही काय करतो, नॉर्मली आम्ही तिकडे मेडिसिन्स वगैरे कॅरी केलेले असतात गायनोकॉलॉजिस्टनेच, तर ज्यांचं असं अँटीफंगल वगैरे मेडिकेशन देऊन त्यांचा उपचार तिथं होणार असेल तर तो होतो. पण काही काहींचं ते जास्त प्रमाणात आणि जास्त दिवस लपवल्यामुळे खूप वाढलेलं असतं, त्यांच्या गायनेकोलॉजिस्ट विजिट, त्यांची फ्युचर ट्रीटमेंट ती त्यातून कव्हर होते मेडिकेअर कॅम्पेन मधून.
1: ओके ओके. खूपच छान, म्हणजे क्या वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्ही कार्यरत आहात, खूप छान वाटतंय हे सगळं ऐकताना. पण किती मला काय आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक गाणं सुद्धा ऐकणार आहोत आणि या गप्पा ह्याच्या पुढे अशाच सुरू राहणार आहेत. आपण बोलत राहूयात रात्र फाउंडेशनच्या कीर्तिमान शिसोदे याच्याशी. एक गाणं ऐकतोय आपण, ऐकत राहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: 11:36 झालेली आहे। 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी तुम्ही ऐकताय। एफएम गोल्ड वाहिनीवरती आपण बोलतोय कीर्तिमान शिसोदे या आपल्या युवा मित्राशी। त्रात्र फाउंडेशन ज्याचं आहे एनजीओ जो चालवतो त्याच्याबरोबर त्याची टीम आहे। आणि कीर्तिमान, गाण्यानंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात युवा तरंगमध्ये तुझं स्वागत आहे। आणि आपण बऱ्याच विषयांबद्दल आत्ता म्हटलं तसं की बऱ्याच विषयांना तुम्ही हात लावलेला आहेच, महिलांचं आरोग्य, एकूणच सगळ्याच मुलांचं मोठ्यांचं आरोग्य, अन्न पुरवठा हे सगळ्या आणि शैक्षणिक साहित्य त्याचं वाटप हे सगळं तू करतो आहेसच, पण माणसाच्या बरोबरीनी मुक्या प्राण्यांना सुद्धा तुम्ही विसरलेला नाही आहात। सगळ्यांचं शिक्षण, अन्नधान्य, आरोग्य, महिलांचं स्वास्थ्यचक्र आणि प्राण्यांचं कल्याण हे सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबरीने करता आहातच। तर ह्या प्राण्यांसाठी काम करणं किंवा बर्डसाठी तुम्ही जे नेस्ट आपण जे म्हणतो तसं ते तयार करणं, तर हे सगळं हे कुठे मध्येच मनात आलं की प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी आपण काम करावं?
1: बरोबर, पक्ष्यांसाठी खरं सांगायला गेलं तर आमचा स्वतःचा अनुभव खूप वाईट होता। म्हणजे ज्या फाउंडर आहेत मृणाली, त्यांचा अनुभव होता हा। आम्ही एक आमचं जे ऑफिस आहे बावधानमध्ये पुण्यात, त्याच्या बॅक साईडला अशी खूप छान अशी झाडं होती, ऑलमोस्ट 3 ते 4 एकरामध्ये, आणि इतकी घनदाट होती। खरं तर त्या घनदाट झाडांमुळेच आम्ही हे ऑफिस निवडलेलं। आणि आजच्या 3 वर्षांआधी एका दुपारी अक्षरशः 1.5 तासात सगळी झाडं कापली।
0: अरे बापरे, अच्छा,
1: सगळी झाडं। आणि ती झाडं जेव्हा कापली ना, तर झाडं कापण्याचं दुःख तर होतच, पण आम्ही पाहत होतो की इतकी बर्ड्स तिकडे आक्रोश करत होती, म्हणजे अक्षरशः शेकडोंमध्ये। आमच्या विंडो मध्ये, आमच्याकडे काही फोटो आहेत, विंडो मध्ये बसायला जागा नाही, इतकी बर्ड्स बसले होते। आणि त्यांची अशी घरटी खाली पडलेली दिसत होती, आणि ते असं खाली जाऊन ते अंडी उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत होते, आक्रोश करत होते। आणि ते आम्हाला समजलं की ओके, वृक्षतोडीमुळे भरपूर पर्यावरणावर परिणाम होतो, ते आपण भरपूर लोक बोलतोच ते आहे, बट हा ही एक गोष्ट आमच्या तेव्हा नजरेस आली की ओके, पक्ष्यांना किती त्रास होतो त्याच्यामुळे। आणि जे नेटिव्ह बर्ड्स आहेत त्यांची जी घरटी आहे ती इकडे उद्ध्वस्त होत आहे, त्यांना नेस्टिंगसाठी जागा मिळत नाही वृक्षतोडीमुळे। आणि त्यामुळेच मग आम्ही शेवटी थोडस हे केलं, ज्या बर्ड एक्सपर्ट्स आहेत आपल्या एफसी कॉलेजच्या, तिकडे आम्ही त्यांच्याशी बोललो। तेव्हा आम्हाला फर्ग्युसनच्या त्या लोकांशी बोलून कळालं की ओके, याच कारणामुळे आता कबुतरांची संख्या सिटीमध्ये वाढत चालली आहे, कारण नेटिव्ह बर्ड स्पेशीजला घरट्यांसाठी जागा लागते, नेस्टिंगसाठी जागा लागते। कबुतरांचं तसं नसतं, ते कुठेही अंडी देऊ शकतात। तर मग यात हाच बदल व्हावा यासाठी आम्ही भरपूर एक्सपर्टशी बोलून एक छोटं नेस्ट बर्ड हाऊस तयार केलं, ज्यात बर्ड नेस्ट करू शकतील, रुस्टिंग करू शकतील आणि त्यांचं पॉप्युलेशन वाढेल। आणि मग अशाच प्रकारची बर्ड हाऊसेस आम्ही आता वेगवेगळ्या सिटीजमध्ये, जे मेन एरिया आहे जिकडे आम्ही इन्स्टॉल करू शकतो तिकडे केली आहेत। तर आता पुण्यात ऑलमोस्ट 7,000 आम्ही बर्ड हाऊसेस इन्स्टॉल केली आहेत, एफसी रोड असो, जेएम रोड असो, आणि एमजी रोडलाही आता लवकरच तिकडे होणार आहे। आणि अशाच प्रकारे हे करून कसं की नेटिव्ह बर्ड्सचं तिकडे हे वाढतंय, पॉप्युलेशन वाढतंय, आणि त्यामुळे नेटिव्ह बर्ड्स कसं की घाण खातात, सुंदर ठेवतात, तर तो एक त्याच्याने खूप छान मोठा फरक पडतो।
0: नक्कीच, खूपच छान, वेगवेगळ्या याच्यात काम चालू आहे। आणि या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करणं कधीच सोपं नसतं आणि हे कधीच एकट्याचं काम नसतं, नेहमीच ह्या गोष्टी आव्हानात्मक असू शकतात। तर या वेगवेगळ्या कामांचा ताळमेळ राखणं हे सगळं तुमची जी टीम कार्यरत आहे, तर ही या टीम

0: सगळ्यात मुख्य संकल्प काय आहे शेवटी आपण म्हटलो तसं की एक एम काय आहे तुमचं. आणि प्रत्येक वेळेला ना लोकांना असं असतं की आम्हाला पण खरं म्हणजे खूप आवडतं असं काहीतरी करायला, मला पर्यावरणासाठी काहीतरी करायचं आहे, मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, पण मी सुरुवात कुठून करायची हेही बरेच वेळेला समजत नाही. तर तुम्ही या दोन्ही बद्दल काय सांगशील?
1: सो आता जेव्हा रात्र सुरू झालं होतं तेव्हा त्याच्या व्हॅल्यूज मध्ये एक महत्वाची गोष्ट होती कम्पॅशन आणि एम्पथी. या दोन गोष्टींमुळेच आपण ऍज अ सोसायटी पुढे जाऊ शकतो. आणि तोच प्रयत्न नेहमी असतो की वेगवेगळ्या जीवांसोबत वेगवेगळ्या लोकांसोबत आम्ही पूर्णपणे कम्पॅशनेट राहू शकू. आणि व्हॉलेंटियर्स आणि केपेबल टीम हा आमचा एक भक्कम पाया सुरुवातीपासून होता. टीम आमच्यासोबत एक झाले की जसं जसं आम्ही काम करत गेलो तसे तसं केपेबल लोक आमच्यासोबत जुळत गेले आणि त्यामुळे आम्ही अजून बेटर वर्क करू शकायला लागलो. आणि आम्ही आता रात्र फाउंडेशन वेगवेगळ्या कॉलेजेस सोबत कोलॅब करून त्यांच्यासोबत व्हॉलेंटियर करून आमची कॅम्पेन सक्सेसफुली रन करत असतो वेगवेगळ्या सिटीज. जसं तुम्ही म्हणालेत की भरपूर लोक उत्साही असतात पण त्यांना कळत नाही की आपण कशा प्रकारे हेल्प करू शकू, कशा प्रकारे पार्टिसिपेट करू शकू. तर मी त्यांना नक्कीच एक म्हणजे आवाहन करेल की तुम्हाला जे कॅम्पेन आवडत असेल, ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला खरंच आवड असेल आणि हेल्प करावीशी वाटत असेल ते तुम्ही नॉर्मली कुठेही सर्च करून कोणत्याही एनजीओला एका प्रकारे तुम्ही आव्हान देऊ शकतात. आणि मी सांगू शकतो की प्रत्येक एनजीओला लोकांची गरज नेहमी असते.
0: खरं
1: राईट. सो असं कधी होणार नाही की तुम्ही इच्छेने त्यांच्याकडे रिच आउट करतात आणि ते म्हणतील की तुम्ही मदत नाही करू शकत वगैरे. नक्कीच ते तुम्हाला हे करतील आणि वेगवेगळे तुम्हाला ज्या ज्या तुमचे स्किल्स असतील त्या तिकडे उपयोगात येऊ शकतील. सो भरपूर वेळेस कसं होतं लोकांना वाटतं की ओके मी फील्डवर जाऊन नाहीच करू शकत, माझ्या जॉबमुळे मला तितका वेळ नाही मिळत, मी नाही इकडे येऊ शकत और वेगळ्या सिटीत मी काय करू शकतो. पण तसं नसतं. आता भरपूरदा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असतं त्यात तुम्ही मदत करू शकता. आता सोशल मीडियासाठी हेल्प करू शकता वेगवेगळ्या याच्यात. जर तुम्हाला एडिटिंग स्किल्स असतील, बोलण्याचे स्किल्स असतील, कम्युनिकेशन स्किल्स असतील तुम्ही त्यात हेल्प करू शकता. काही काही वेळेस फंडरेझिंगला तुम्ही मदत करू शकता. और जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही फंड देऊनही करू शकता जर तुमच्याकडे हे असेल तर. वेगवेगळ्या प्रकारे ज्या इच्छेने तुम्ही जाऊ शकता त्याच्याने करू शकता. फक्त एक आहे की सुरुवात करायला हवी सगळं.
0: नक्कीच नक्कीच. हा आपला कार्यक्रम असाच युवा तरंगच नाव आहे त्याचं, त्यामुळे तरुणाईसाठीच आहे खास करून हा. तर हे खूप प्रेरणा देणारं आहे कारण बऱ्याच मुलांना हल्ली काही वेळेला आपण असं म्हणतो सुद्धा की सोशल मीडियामुळे सुद्धा या गोष्टी आहेत की आपण काहीतरी छान काम करतोय हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी तरी त्यांना तो आनंद नक्कीच मिळतो. तर तशासाठी का होईना, पण ती सुरुवात असते आणि ती सुरुवात होऊ शकते. आणि त्यामुळे अशा प्रकारे जर एखाद्या कार्याशी जोडले गेलो, उपक्रमाशी जोडले गेलो, तर प्रत्येकालाच छान वाटतं. मी या कार्यक्रमाच्या आधीच म्हणत होतो तसं की एक छोटं पाऊल असतं नेहमी, ते पहिलं पाऊल उचललं गेलं की त्याचं रूपांतर मग मोठ्या कार्यामध्ये नंतर होतं. तर जाता जाता काय सांगशील तू की तुमचा फायनल, आता जो मी म्हटलं तसं की संकल्प म्हणा किंवा एम म्हणा की आता मला हे करायचं आहे, आमचं पुढचं फाउंडेशनचं आमचं ध्येय हे आहे, असं काय सांगशील जाता जाता?
1: आता आमचं पुढचं पाऊल हेच असणार आहे की आता जसं आम्ही 15 लाखाहून जास्त स्त्रियांना मदत केली आहे, तर आमचा पुढचा हा गोल असणार आहे 2026 एंडपर्यंत की आम्ही पुणे, मुंबई, बँगलोर या तिघी सिटींपुरतं मर्यादित न राहता आम्ही पूर्ण भारतभर जिथं जिथं गरज आहे तिथंपर्यंत पोहोचू शकू. आणि एज्युकेशन फॉर लाईफ साठी आमचा गोल आहे की आम्ही कमीत कमी 100 स्कूल्स तरी पुढच्या येणाऱ्या 2 वर्षांमध्ये अडॉप्ट करू शकू आणि तिथल्या मुलांना आम्ही शैक्षणिक मदत करू शकू.
0: या बात आहे खूपच छान. एक अगदी मनापासून धन्यवाद कारण एक अत्यंत महत्वाचा विषय जो म्हटलं तसं की जो संवेदनशील आहे, ज्याच्याविषयी फारसं बोललं जात नाही, त्या विषयावरतीही अत्यंत खुलेपणाने आणि मोकळेपणाने तुम्ही सगळा सांगितलंसच, तू संवाद साधलास आणि त्याचबरोबर इतरही कार्याबद्दल आपण बोललोच, त्यामुळे ह्या संपूर्ण कार्यामध्ये समाजाची सुद्धा साथ मिळो आणि पुढे तुम्हाला असंच यश मिळो या मनापासून शुभेच्छा देते. आणि आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया.
1: थँक्यू सो मच.
0: थँक्यू कीर्तिमान आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. कीर्तिमान शिसोदे याच्याशी आपण गप्पा मारत होतो रात्र फाउंडेशनबद्दल. आपण कार्याबद्दल जाणून घेतलं त्याच्याकडनं आणि खरोखर प्रत्येक क्षेत्र महत्वाचं आहे, कारण म्हटलं तसं माणसाला अन्न वस्त्र निवारा याची जशी गरज असते तशी औषधांची सुद्धा गरज असते. आरोग्य चांगलं राखण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची तज्ज्ञांची सुद्धा गरज असते आणि समाजाला जशी माणसांची आहे तशी प्राणीमात्रांची सुद्धा गरज आहे.

चांगल्या निसर्गाची गरज आहे या सगळ्याला जाणून घेऊन कार्य करणाऱ्या एका आपल्या युवा मित्राबद्दल आणि त्याच्या संस्थेबद्दल आज आपण आजच्या आपल्या युवा तरंगमध्ये जाणून घेतलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर डॉट जीओव्ही डॉट इन.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for short service commission information technology entry. Last date for submission is 1st June 2026. For more details visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit samriddh Bharat.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर,
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्स वर 12 वाजलेले आहेत आणि अर्थातच युवा तरंग कार्यक्रम संपलाय आणि सुरू झालेला आहे रंजक सफर हा आपला आवडता कार्यक्रम. रंजक सफरमध्ये अतिशय खमंग आणि वाफाळलेल्या अशा भागामध्ये मी तुमचं स्वागत करते. खमंग आणि वाफाळलेला का? तर अर्थातच आज आहे जागतिक म्हणजे इंटरनॅशनल टी डे आणि सकाळी आज आपण बोलत होतो तेव्हासुद्धा वर्ल्ड डे फॉर कल्चरल डायव्हर्सिटी फॉर डायलॉग अँड डेव्हलपमेंट म्हणजे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधता दिवस, दहशतवाद विरोधी दिवस आहे आजचा. त्यामुळे आज थोडक्यात काय आहे तर आपली सगळ्यांची संस्कृती सांभाळण्यासाठी, संवादासाठी, विकासासाठी वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल तर आपण आज बोललो की साता समुद्रापारची संस्कृती असेल तरी काही गोष्टी ह्या समान असतात. तर संवादाने वेगवेगळ्या गोष्टीवरती उपाय निघू शकतात हेही आपल्याला माहिती आहे. तर आजच्या इंटरनॅशनल टी डेच्या निमित्त आपण चहाबद्दल पुन्हा बोलणार आहोत का? तर नाही, कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच, आपण काही महिन्यांपूर्वी म्हणूया, आपण रोजच्या जगण्यातला चहा याविषयी बोललेलो होतोच. आणि चहा म्हटलं की नेहमी आपण चहाच्या जगण्यातल्या प्रवासाबद्दल, दरवर्षी चहाच्या कपाची तीच गोष्ट, आलं आणि वेलचीची, हे आपण सांगत असतोच. आणि जेव्हा आपण म्हणतो तेव्हा देशोदेशीचा चहा, विविध देशातल्या संस्कृती आणि त्याच्यात चहा ह्या सगळ्याबद्दल आपण बोलत असतोच. पण रंजक सफर ही वेळ अशी आहे की जेव्हा नेहमीच आपल्याला छान छान खाद्यपदार्थांबद्दल सुचत असतंच, त्याच्याविषयी आपण बरेच वेळेला बोलत असतो. हा, तोंडाला पाणी सुटलं असं आपण कितीतरी वेळेला आपल्या कार्यक्रमात म्हणतो. तर हा चहा आहे, जेव्हा आपण संस्कृतीबद्दल बोलत असतो तेव्हा आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याला, त्याच्यासाठी पाहुणचार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा चहानी सुरुवात होते या सगळ्याची. की आपण पटकन एखाद्याला चहाला या आमच्या घरी असं म्हणतो आणि चहासाठी भेटूया असंही म्हटलं जातं. त्यामुळे पाहुणे घरी आले की त्यानंतर, किंवा आपणही कुठूनही घरी आलो की पहिले घरातला चहा हवा असतो वाफाळता. पण हा चहा नेहमी एकटा येतो का? हो, चहा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तो एकटा कधीच येत नाही. तो आपल्यासोबत खाण्याचे असे काही पदार्थ घेऊन येतो की ते त्या त्या ठिकाणच्या चहाची ओळख होऊन जातात, पाहुणचाराची ओळख होतात. या चहाच्या कपामधून आपण भारताचीच एक छान खमंग अशी सफर करूया. त्या त्या पदार्थांबद्दल आपण आता आठवूया की जे पदार्थ चहाबरोबर आपण आलेल्या पाहुण्याला समोर देत असतो. घराघरांमध्ये जर आपण महाराष्ट्रात बघितलं साधारणपणे, सर्वसाधारणपणे, तर पूर्वीपासून आपण चहाबरोबर पोहे, चहाबरोबर सांजा, उपमा, म्हणजे एखाद्याला आपण आग्रहाचं आमंत्रण दिलं की चहाला आमच्याकडे या, की त्याबरोबरीने हे पदार्थ पूर्वी घराघरामध्ये अगदी हमखास, पोहे हे तर केलेच जायचे. चहा पोह्याचा कार्यक्रम असं नावच होतं त्याला. जेव्हा कुठला कार्यक्रम ते तर तुम्हाला माहिती आहेच, पण भारतभर असे कितीतरी वेगवेगळे पदार्थ आहेत की जे खास करून चहाच्या बरोबरीने सर्व केले जातात, दिले जातात. तर त्या सगळ्याबद्दल आपण बोलूया. बरं, चहाचा उल्लेख असलेलं एकच छानसं बालगीत आपल्याकडे आहे, तर त्या सशाला चहा हवाय, तर त्याच्या आधी ते गाणं ऐकूया आणि त्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांची नावं येतील अशी कितीतरी गाणी आपल्याकडे आहेत जी आपण ऐकलेली आहेत याआधी. अशी छान पदार्थांची नावं ज्या गाण्यात येतील ती सगळी गाणी ऐकण्याचा प्रयत्न आजच्या रंजक अशा या वाफाळत्या आणि खमंग कार्यक्रमात.

वेगवेगळे पदार्थ आठवायला सुरुवात केलीत की नाही. जगभर प्रवास तुम्ही केला असेलच आणि जगभर प्रवास ज्यांनी ज्यांनी केलाय, भारतभर ज्यांनी प्रवास केलाय, त्यांनी विविध प्रांतातला चहा नक्कीच प्यायलेला असेल. मग तो टपरीवरचा असेल किंवा फाय स्टार हॉटेलमधला असेल. चहा हा किती मीम्स येतात त्याच्यावरनं ना, वेळेला चहा लागतोच, चहाची वेळ नसते, किंवा भारतासारख्या ठिकाणी थंडी असो, थंडी पडलीय म्हणून चहा हवाय, खूप पाऊस आहे म्हणून भजी आणि चहा हवाय, आणि उन्हाळ्यात आता काम करून थकलोय म्हणून पण चहा हवाय. चहा हा हवाच असतो. हा आता चहा आणि कॉफी याच्यावरनं सुद्धा 100 मेसेजेस आपल्याकडे येत असतात. कोणी कॉफी प्रेमी असतं, हल्ली कॉफीचं प्रेम भरपूर वाढलेलं आहे आपल्याला दिसतंय, पण कॉफी सोबत खायचे पदार्थ वेगळे आणि चहा सोबत आपल्याला जे हवं असतं ते वेगळं. उत्तरेकडून जर सुरुवात केली, तुम्ही आता म्हणाल की हेच पदार्थ मिळतात असं नाही, हा खूप पदार्थ आहेत, आम्ही हे पण खाल्लंय, आम्ही ते पण खाल्लंय. मी एका जनरल गोष्ट सांगते की चहा बरोबर मिळणारे जे काही ठराविक पदार्थ आहेत त्याच्यातली जनरल, जे पटकन उत्तर प्रदेश किंवा दिल्ली साईड म्हटल्यानंतर चहा जेव्हा मातीच्या कुल्हडमध्ये मिळतो तेव्हा तो अजून अमेझिंग लागतो, कारण त्याची ती चवच मस्त येते. तेव्हा सोबतीला हजर असते मठरी. मठरी सारख्या पदार्थ जेव्हा मिळतो, मैद्याची, ओवा, काळी मिरी घातलेली तळलेली कडक मठरी, आणि जर त्याच्याबरोबर कोणी लोणचं वगैरे खात असेल तर आहा, बोलायलाच नको. चहाची गोडी आणि मठरीचा तिखट आंबट स्वाद, सुस्तावलेल्या संध्याकाळला एक छान एका सेकंदात जिवंत करून जाणारे असे काही पदार्थ असतात. तळलेले हे असे काही जे पदार्थ असतात ना, ते नेहमी चहासोबत येतातच, नाही का? आपल्याकडे गुजरातमध्ये गेल्यानंतर जर आपण बघितलं तर तिथे तर एक सोहळाच म्हणायला हरकत नाही. चहाच्या कपाच्या सोबतीला काहीतरी कुरकुरीत खमंग चटपटीत तिथे असतंच असतं. मग त्याच्यामध्ये खाकरा येतो, फाफडा येतो, गाठिया येतात, शेवेचे विविध प्रकार येतात. त्यामुळे कितीही गोडवा जरी आपल्याला हवा असला चहाचा, कमी साखर घातलेला, कमी गोड चहासुद्धा चालतो, पण त्याच्याबरोबर असं काहीतरी कुरकुरीत खमंग चटपटीत हे आपल्याला नेहमी हवंच असतं.

0: happening, asto sada miyata dreaming. नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
1: नमस्कार, मी विश्वजीत जोशी. आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर.
2: FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz 12:12 झालेली आहेत. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. खमंग वेगवेगळ्या पदार्थांबद्दल आपण बोलतोय जे चहाच्या सोबतीने आपल्याला खायला नेहमी आवडतात. तुम्हालाही म्हटलं तसं तुम्हालाही पदार्थ आठवत असतीलच. तर आपण वळूया पुढच्या सफरीकडे आणि पुढच्या ह्या खमंग पदार्थांकडे की चहा गुलाबी रंगाचा चवीला खारट असू शकतो का असा विचार कधी आपण केला नसेल. पण काश्मीरच्या साईडला आपण गेल्यानंतर तिथे नून चाई म्हणजे मिठाच्या चहानी पाहुण्यांचं स्वागत होतं. गुलाबी चहाच्या सोबतीला तिथे पारंपरिक बेकरीमध्ये बनवला जाणारा एक विशेष प्रकारचा पाव असतो ज्याला गिरदा म्हटलं जातं. काश्मीरच्या बर्फाळ दऱ्यांमध्ये या चहाची आणि पावाची चव त्याची त्याचा छान गरम उबदारपणा हा माणसाला खूप आवडून जातो. तिथून खाली थोडंसं उतरल्यानंतर थोडंसं नाही बऱ्यापैकी खाली आल्यानंतर कोलकात्यामध्ये जर आपण गेलो तर चहाच्या कडक चवीसोबत तोंडी लावायला तिथे एक लेंचा नावाचा एक गुलाबजाम सारखा गोड पदार्थ खाल्ला जातो. किंवा तेलकट आणि खमंग तेली भाजा असं त्याला नाव आहे, तेली भाजा असं म्हटलं जातं. भजी खाल्ली जातात त्यामुळे चहाची चव आणि मिठाई किंवा तिखट भजी हे कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतं. किती वेगवेगळे प्रकार आहेत ना, वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला चहाच्या सोबतीने नेहमीच चाखायला मिळू शकतात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

खमंग चुरचुरीत पदार्थ या सगळ्याबद्दल आपण बोलतोय. आणि आपण उत्तरेकडून सुरुवात केली, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चहा हा असतोच. दक्षिणेकडे गेल्यानंतर कॉफी जास्त प्रिय आहे लोकांना असं आपल्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा आपण जर बघितलं तर केरळमध्ये सुद्धा जर चहाबरोबर आपण बघायला गेलो तर छानपैकी केळी, तिथे मिळणारी केळी, त्यांची भजी आपल्याला तिथे मिळतातच. आणि त्याचीही चव आपल्याला अप्रतिम अशी चहाच्या सोबतीने त्याची चव प्रत्येक गोष्टीची वाढते, लज्जत वाढते असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे घाईघाईत सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे ना, चहासोबत आपण इतक्या पदार्थांबद्दल बोलतोय पण चहासोबत त्याचे खरे खरे सोबती कोण आहेत, तर संध्याकाळी किंवा सकाळी घाईघाईत चहाच्या कपात बुडणारं आणि इमाने इतबारे स्वतःला विरघळून घेणार ग्लुको बिस्किट, संध्याकाळ झाली तरी सुद्धा कुरकुरीत खारी आणि टोस्ट आणि बिस्किट हे त्याचे अत्यंत प्रिय असे सोबती आहेत. म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही भलेही कुठे समोसा खा, कुठे वडे खा, नाही तर भजी खा, पण चहाचे खरे सोबती कोण असतील तर पावसाळ्यामध्ये कांदा भजी आणि इतर वेळेला प्रत्येक वेळेलाच पटकन भुकेच्या वेळेला काही जण अर्थातच पोळी सुद्धा खातात. पण चहाचे खरे खुरे सोबती हे हल्ली डॉक्टर सांगतात की जास्त बिस्किट बेकरी आयटम्स खाऊ नका, पण तरी सुद्धा भुकेच्या वेळेला किंवा चहा हातात घेतल्यानंतर कोणी बिस्किट पुढे केलं, खारी बिस्किट पुढे केलं किंवा टोस्ट, तर एखादा तरी पोटात कधी जातो, गट्टम कधी होतो कळत सुद्धा नाही.

पहिला प्रश्न आठवला आजच्या कार्यक्रमातला, विचार करूया आणि लगेच उत्तरं द्या. त्यासाठी तुम्हाला दूरध्वनी क्रमांक माहिती आहेतच, तरी सुद्धा नेहमीप्रमाणेच परत एकदा सांगते, 4515414 आणि 4515415. 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. 4515414134 आणि 4515415 असे आपले नंबर आहेत, ते तुम्हाला माहिती आहेतच. लगेच फोन करा आणि उत्तर द्या असं आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत असतो, त्यामुळे प्रश्न ऐका आणि पटकन फोन करा. थोडासा शोध घ्या, पण शोध घेतल्यानंतर लगेच फोन करा. बिस्किट म्हटल्यानंतर, बिस्किट हा इंग्रजी शब्द आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तो इंग्रजी शब्द. हा बरेचसे इंग्रजी शब्द हे काही लॅटिन, काही फ्रेंच, काही इतर भाषा शब्द ठिकाणून आलेले आहेत. मूळ फ्रेंच शब्द आहे बिस्किट नावाचा, तर तो इंग्रजीत जेव्हा आला तेव्हा तो ते बिस्किट बनवण्याच्या पद्धतीशी त्याचा काहीतरी संबंध आहे. तर ह्या बिस्किटचा मूळ अर्थ काय होतो, म्हणजे मला काही फ्रेंचमधनं किंवा इंग्रजीतनं उत्तर नकोय. साधे दोन शब्द आहेत. साधा शब्द आहे की बिस्किट या शब्दाचा साधा एक अर्थ होतो. दोन शब्द आहेत फक्त, त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहिती आहे का? पटकन शोध घ्या आणि त्याचं उत्तर द्या. मी म्हटलं तसं की मूळ फ्रेंच शब्द आहे, इंग्रजीत आलेला आहे, पण इंग्रजीतला मराठी अर्थ तुम्हाला पटकन कळेल त्याची फोड केल्यानंतर. शब्दाची फोड काय आहे ती शोधा, फोड केलेल्या शब्दाचा मराठी अर्थ शोधा आणि तो मला लगेच सांगा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: दीदी हो बाय दीदी हे प्रेमाचं नाटक चांगलं ओळखून मी माझ्यावर तुझं मूल्यच प्रेम नाहीये
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे निशेदिन

0: चटणीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेला होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेला होतो.
2: हॉटेलला जेवायला नेलं होतास.
1: नेलं होतो.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

12:39 झालेली आहेत. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. रंजक सफर कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी विचारलेला होता. साधी गोष्ट आहे की बिस्किट हा शब्द तर इंग्रजी शब्द आहे. तो शब्द लॅटिन किंवा फ्रेंच शब्दांवरनं आलेला आहे. तर त्याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो? जे बिस्किट आपण रोज खातो त्याचा एक छोटासा सोप्पा अर्थ आहे, त्याच्या नावामध्येच दडलेला आहे. आणि मी म्हटलं तसं की त्याची फोड केल्यानंतर त्याचं जे नाव तयार होतं तर त्याच्यामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. त्याचं उत्तर असं आहे की बिस आणि क्विट, त्याचा आता उच्चार कसा करायचा, कारण लॅटिन किंवा फ्रेंच शब्दांचे उच्चार करणं थोडंसं कठीण जातं. क्विट म्हणा किंवा काय म्हणता येईल त्याला, लॅटिन शब्द आहे तो कॉक्टस म्हणा, तर त्याचा अर्थ होता तो टू कुक. कुक म्हणजे शिजवणे किंवा भाजणे. त्यामुळे त्याचं उत्तर असं आहे की दोनदा भाजलेला, म्हणजेच दोनदा भाजलेलं ते बिस्किट. कारण काय व्हायचं की जेव्हा प्रवासात टिकेल असं काहीतरी आपल्याला सोबत हवं असं काहीतरी लोकांना जाणवायला लागलं, तेव्हा मैद्याला दोनदा बेक करून ते मऊ न राहता छान कडक करणं आणि ते टिकवणं प्रवासामध्ये, ह्या त्याचा मूळ उद्देश होता. आणि तेच बिस्किट चहाचं जगातलं सोबती बनलेलं आहे म्हणून ते बिस्किट. उत्तर बरोबर द्यायचा काहींनी प्रयत्न केला, काहींची उत्तरं पूर्ण बरोबर आहेत तर काहींची अर्धवट बरोबर आहेत, कारण कोणाला कळला प्रश्न कोणाला कळला नाही. अरविंद पेठे, गायत्री वैशंपायन, माधवी जोशी, गीता धुरी, मंगला शेठ, शुभांगी कार्यकर यांनी थोडासा प्रयत्न केला होता, पण त्यांना नक्की काही काहींना मी म्हटलं तसं काही काहींना अर्धवट लक्षात आलं. मिलिंद टिपणीस, दीपाली विचारे, काशीनाथ क्रमवंत आणि हेमलता थोरात या सगळ्यांनी उत्तरं बरोबर दिलेली आहेत. आज सकाळी आपण ज्या विषयावरती बोललो त्यासाठी त्याप्रमाणे तुमच्यासाठी टाळ्या, दोन्ही हातांचा नाद करणं, त्यामुळे तुमच्यासाठी अगदी मनापासनं टाळ्या. एक प्रश्न तर झाला, दुसरा प्रश्न सुद्धा आज चहाशी संबंधितच आहे थोडासा. तो प्रश्न असा आहे की आपण चहाबद्दल जेव्हा बोलत असतो

तेव्हा चहा आपण जर हल्ली बघितला तर ऑफिसमध्ये किंवा प्रवासात जर आपल्याला चहा घ्यायचा असेल किंवा आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहायला गेलेलो असू तर तिथे गरम पाण्याचा कप घेतला की त्याच्यामध्ये टी बॅग बुडवून चहा प्यायला जातो, चहा तयार केला जातो. या टी बॅगचा शोध एका चुकीमुळे लागला होता हे तुम्हाला माहिती असेलच, कदाचित तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल. 1908 थॉमस सुलिवन नावाच्या चहाच्या व्यापाऱ्यांनी आपल्या ग्राहकांना चहाची पानं सॅम्पल म्हणून एका छोट्या पिशवीत बांधून दिली. ग्राहकांना वाटलं की ही पिशवी तशीच गरम पाण्यात बुडवायची आणि तिथूनच जन्म झाला टी बॅगचा. तर प्रश्न असा आहे की सुरुवातीला जेव्हा हा चुकीमुळे चक्क चुकीमुळे लागलेला हा शोध होता, तो शोध लागला तेव्हा या छोट्या टी बॅग्स बनवण्यासाठी एका खास कापडाचा वापर केला गेलेला होता. म्हणजे काही वेळेला वापरलं जातं सुती कापड, मखमली कापड, रेशमी कापड. तर मी अशा प्रकारे विचारते की सुती, रेशमी, मखमली अशा प्रकारची जी कापड असतात तर त्यातल्या कोणत्या कापडाचा वापर केला गेलेला होता? लगेच उत्तर द्या. टी बॅग्स बनवण्यासाठी ज्या व्यापाऱ्यांनी तो चहा बांधून दिला तो कोणत्या प्रकारच्या कापडाच्या पिशवीत बांधून दिला हे लगेच फोन करा आणि उत्तर द्या. 4515-4134 आणि 4515-4135 हे आपले दूरध्वनी क्रमांक आहेत. 02 हा आहे आपला एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

12:50 झालेली आहेत आणि रंजक सफर कार्यक्रमातला दुसरा प्रश्न विचारलेला होता आणि इतकी छान मजेशीर मज्जा येते ही सगळी माहिती आणि हे सगळं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगताय. तर मी प्रश्न विचारला होता की थॉमस सुलिव्हन नावाच्या चहाच्या व्यापाऱ्यांनी जेव्हा चहाची पानं सॅम्पल म्हणून छोट्या पिशवीत बांधून दिली आणि लोकांना असं वाटलं की ही पिशवीच पाण्यात बुडवायची आहे आणि तिथून टी बॅगचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही, तर ते कापड सुती होतं, रेशमी होतं की मखमली होतं? तर उत्तरं बरोबर दिलेली आहेत. त्यांची नावं सांगते. दीपाली विचारे, गायत्री वैशंपायन, मंगला शेठ, शुभांगी कारेकर, अरविंद कुलकर्णी, इचलकरंजी, मिलिंद ताफेरकर, शुभलक्ष्मी मस्तकार, गीता धुरी, माधवी जोशी आणि मिलिंद टिपणीस. या सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन. आज आपण टाळ्यांबद्दल बोलल्यामुळे आज आवर्जून टाळ्या वाजवून सगळ्यांचं अभिनंदन आहेच. पण उत्तर सांगते की उत्तर आहे ते म्हणजे रेशीम, सिल्क, रेशीम कापड वापरलं गेलेलं होतं. विचार करा, आज आपण कागदाची टी बॅग वापरतो. एकेकाळी चहा थेट रेशमी थाटात कपात उतरलेला होता, त्यामुळे रेशीम कापड, सिल्कचं कापड वापरलं गेलं. वेगवेगळी माहिती आपल्याला जर आपण शोध घ्यायला गेलो तर इंटरनेटवर मिळू शकते, पण जेव्हा मूळ म्हटलं तसं टी बॅगचा जन्म झाला तो ह्या अशा रेशमी कापडातनं झालेला होता. आज आपण चहाच्या सोबत्यांबद्दल बोलत होतो. चहाचे सोबती हे जसे बिस्किट, आपण बिस्किटाबद्दल बोललो आणि खारी आणि टोस्ट आणि त्याच्याबरोबरीने इतर प्रांतातले सुद्धा, तर किती खमंग खुसखुशीत पदार्थ सगळे वेगवेगळ्या प्रांतातले हे चहाच्या बरोबर येतात. मी सुरुवातीला म्हटलं तसं की मठरी असेल, समोसा, वडे, पकोडे, खस्ता कचोरी, प्याज की कचोरी, मिरची वडे, पोहे, त्याच्यावरती शेव, वडापाव, मिसळपाव, ढोकळा, फाफडा, नंतर गोव्यासारख्या ठिकाणी एक पारंपरिक पदार्थ आहे बेबिंका नावाचा, किंवा खाली गेल्यानंतर मुरुक्कू, भजी, आलू बोंडा, कोडूबाळे, पोरी परिप्पू वडा, केळ्याचे चिप्स, किती प्रकार सांगावे, किती प्रकार सांगावे. आणि हे सगळे प्रकार आहेत ना, भारतात कुठेही असा तुम्ही, रस्त्याच्या कडेला, टपरीजवळ असाल, किंवा म्हटलं तसं की उत्तमोत्तम चांगल्या रेस्टॉरंटमध्ये असाल, तुमच्या गरमागरम चहाबरोबर या स्थानिक पदार्थांचा आस्वाद नक्की घ्या. चहाच्या सोबतीला तुम्हाला काय काय आवडतं हे तुम्ही नक्की कळवा. त्यामुळे जागतिक चहा दिन आहे आज, त्याच्या शुभेच्छा. आणि चहाच्या एका कपासोबत भांडणं मिटतात, आपल्या पाहुणचार केला जातो, त्यामुळे एकमेकांशी जोडलेलं राहण्यासाठी चहाचा एक कप आज हो जाय. त्याच्याबरोबरीने तुम्हाला जे काय आवडतं ते तुम्ही नक्की खाऊन त्याचा आस्वाद नक्की घ्या.

आणि या गाण्यासोबतच मी दीप्ती लेले आजच्या आपल्या या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. पुन्हा आपली भेट होईल लवकरच, तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. धन्यवाद.

0: उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेस यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेत अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात

मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून ओतून फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्यवृद्धीसाठी वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCO हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरुपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

उत्तरा चौसाळकर यांनी गायलेला राग मुलतानी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा आणि हार्मोनियम साथ जयंत फडके यांनी केली होती. नादब्रह्म अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात। कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात। संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी। अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वरांजली।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। दुपारचे 3 वाजत आहेत। प्रादेशिक बातम्या आता प्रसारित करत आहोत।